0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर. कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं. सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणे आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईच बनलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक.

आमची. अलकप्रेमी रसिक श्रोतेहो, आज 14 डिसेंबर 2025 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 183 17 बाकी 200 साठी ऐकूया आजच्या कार्यक्रमातील पहिली अलक. ज्या अलक आपल्यापर्यंत पाठवल्या आहेत अलककार निखिल कोलते यांनी. पहिली अलक आहे अलककार कुमारी मानसी संतोष मनाली पंडित विले पार्ले. पडद्यामागचं प्रेम, ती रोज तीच खिडकी उघडायची आणि तो रोज नकळत बघायचा, पण तो तिच्या पडद्यामागे आयुष्यभर थांबला होता हे तिला कधी उमगलेच नाही. अलककार मानसी वेगळी अलक आहे, पण तो तिच्या पडद्यामागे थांबला होता, आयुष्यभर थांबला होता, त्याने तो पुढे का नाही आला, तो मागे का राहिला. नकळत त्या ठिकाणी तो बघत असायचा की त्या ठिकाणी सहज बघत असायचा, अनेक प्रश्न आहेत. आणि मग यातून त्या ठिकाणी पडद्यामागचं प्रेम हे पडद्यामागच राहिलं. जर ते पुढे आलं असतं तर कदाचित कथेला आणखीन बहर आला असता किंवा वेगळं काहीतरी अस्तित्व जाणवलं असतं. पण वेगळी आहे, आगळी वेगळी आहे ही प्रेमकथा. एकतर्फी असली तरी त्रास देणारी नाही एवढं नक्कीच. ऐकूया अलककार निखिल प्रमोद कोलते कल्याणीतून लिहितात. तिच्यात प्रेम शोधत तो म्हणाला, त्याने मात्र मैत्री शोधली कधी न तुटणारी. आज त्याची तीच मैत्री प्रेमाने धुडकारल्यावर त्याची सोबत करते आहे. अलककार निखिल, चालतं हो प्रेमात. एक अव्यर्तो दुसरा स्वीकारतो, एक स्वीकारतो दुसरा नाकारतो, ठोकर मारतो. प्रेमामध्ये असं सुरूच असतं. मैत्री मला वाटतं अखंड असणं हे सर्वोत्तम प्रेमाचं उत्तम लक्षण आहे असं मला वाटतं. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने विचार करत असाल असं नक्कीच आहे. कधी न तुटणारी मैत्री शोधणं आणि मग त्या ठिकाणी त्या मैत्रीनेच सोबत करणं, मला वाटतं हा खरा दोघांच्या एकमेकांवरच्या विश्वासाचा विजय मानता येईल. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले अलककार सौ विनीता कदम कांदिवली येथून. समाधानाचा ढेकर. द्वादशीला उपवास सोडायला काका ताटासमोर बसले होते. दारात एक भिकारी आशेने उभा राहिला. काकांनी क्षणाचाही विचार न करता संपूर्ण ताट त्याला दिलं. तो तृप्त होईपर्यंत जेवला आणि समाधानाचा ढेकर मात्र काकांनी दिला. वा अलककार विनीता मानाचा मुजरा. खरं म्हणजे अन्नदानाचं पुण्य पदरात पडलं ते तर आहेच, पण समाधानाचा ढेकर दिला ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. अर्थात समाधानाचा ढेकर मात्र काकांनी दिला हे नसतं दिलं तरी सुद्धा चाललं असतं, तरी सुद्धा त्या ठिकाणी वाचकांना जाणवलं असतं की काकांनी नक्कीच समाधानाचा ढेकर दिला असेल. तो तृप्त होईपर्यंत जेवला ही ते खरं म्हणजे तुमची कथा संपली असती तर ती आणखीन परिणामकारकता तिची जाणवली असती. हरकत नाही, लिहित राम चांगल्या चांगल्या अलक पाठवत राम. या अलक आपल्यापर्यंत पाठवल्यात अलककार निखिल प्रमोद कोलते यांनी. अलककार निखिल, तुम्हाला मानाचा मुद्रा संकलित करता. तुम्ही अतिशय नम्रपणे त्या ठिकाणी साहित्याची सेवा करताय, प्रामाणिकपणे साहित्याची सेवा करताय. तुम्हाला नक्कीच अनेक साहित्य सेवा मंडळांकडून, अनेक मंडळांकडून, अनेक संस्थांकडून तुम्हाला पुरस्कार मिळतील, मिळतीलच अशा बाळगा, खात्री बाळगा. ऐकूया अलककार राजमन टोपण नावाने लिहितात. अलककार राजेश नागुलवार वर्धा येथून. तिच्या अचानक जाण्याने तो पार खचून गेला, स्वतःची शुद्ध हरवून बसला, मात्र हे काम तिने पूर्ण शुद्धीत केले होते. अलककार राजेश, हे काम तिने पूर्ण शुद्धीत केले होते म्हणजे तिने आत्महत्या केली का? हे काम तिने पूर्ण शुद्धीत केले होते म्हणजे शुद्ध हरवण्याचंच काम तिने केलं होतं का? खरं तुमची कथा रहस्य कथा आहे, गूढ कथा आहे. तुमच्या कथेला तसे अनेक पदर आहेत. हे काम तिने पूर्ण शुद्धीत केले होते म्हणजे त्या ठिकाणी तिचं जाणं ठरलं होतं, तिला त्या ठिकाणी जाणवलं होतं, आणि तिला जाणवलेलं असून तिने जाणून दिलं नव्हतं आणि इतकं अपार कष्ट केले होते. नवऱ्याला त्या ठिकाणी सगळं दिलं होतं, किंवा इथे त्या ठिकाणी नवराच म्हणायची काही गरज नाहीये. इथे त्या ठिकाणी अनेक व्यक्तिरेखा आहेत. इथे त्या ठिकाणी व्यक्तिरेखांमधला नातेसंबंध दुसराही असू शकतो, असंही असू शकतं. आणि त्या प्रत्येक नात्यामध्ये तिने त्याला बेसावत ठेवलं, पण तो मात्र त्या ठिकाणी खचला असं काहीसं म्हणता येईल. पुन्हा एकदा अलककार निखिल खूप खूप धन्यवाद, मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले अलककार श्री अमरदीप सुनंदा.

नयनात मखामले तथा दादासाहेब हृदय जॉकेटो पणा लिहितात छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे तो ना तर ती ना तर तो समाजाला प्रेमाचे धडे देत होता. अलंकार अमरदीप तुमच्या अलग आगळ्या वेगळ्या असतात वेगळ्याच असतात जगावेगळं काहीतरी मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करता. फक्त मला एक तिथे सूचना करायची वाटते थोडं कथाबीज येऊ दे थोडीशी कथा येऊ दे म्हणजे काही वेळेला तुम्ही अलग तांत्रिक दृष्ट्या त्या ठिकाणी परिपक्व करण्याच्या प्रयत्नात किंवा तंत्र मग त्या अलगवर हवी होतं तुमचा विचार हवी होतो आणि कथा कुठेतरी हरवते. तो ना तर ती तो ना तर ती ना तर तो समाजाला प्रेमाचे धडे देत होता. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तसं ही करण जोहरच्या त्या ठिकाणी चित्रपटांचं ट्रेंडिंग आहे हे त्या ठिकाणी कुठल्याही त्या ठिकाणी प्रेम शाहिराचं ट्रेंडिंग आहे कुठल्याही व्यक्तीचं जी व्यक्ती त्या ठिकाणी समाजामध्ये म्हणजे अगदी साने गुरुजी असतील खरा तो एकची धर्म म्हणणारे कोणी असेल की प्रेम महत्वाचं आहे प्रेम शाश्वत आहे प्रेम अनादिकाळापासून अनंत काळापर्यंत टिकणार आहे असं म्हणणारा कोणीही समाजाला द्वेषाचे नाही त्वेषाचे नाही तर प्रेमाचे आनंदाचे सुखाचा मार्गाचे धडे देतोय हे तुमच्या अलकमधलं अलकत्व आणखीन वेगळ्या पद्धतीने थोडस मांडता येईल का ते पहा म्हणजे तुमची अलक आणखीन खुमासदार होईल. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवली नागपूर येथून अलंकार स्वप्ना प्रशांत जगदळे यांनी. अलंकार स्वप्ना लिहितात भाग्य फुलांचे. ती रोज देवळाबाहेर फुले विकून आपला उदरनिर्वाह करायची. घरात आई सतत आजारी असल्यामुळे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत नव्हता. एके दिवशी मुसळधार पावसामुळे धंदा अगदीच मंद झाला. ती विषण्ण मनानेच घरी परतली. पाहते तर काय आजारी आईचे निधन झाले होते. तीच उरलेली हार फुले आईच्या मृतदेहावर अर्पण करताना तिला अतिशय दुःख झाले. दुसऱ्या दिवसापासून तिने हा धंदा सोडून दिला. अलंकार स्वप्नाम दुसऱ्या दिवसापासून धंदा सोडून दिला हे लिहिलं नसतं तरी चाललं असतं. अतिशय दुःख झाले तिला अतिशय दुःख झाले इथेच खरं म्हणजे कथा संपली. तिने तो व्यवसाय सोडला तिच्या आईच्या आठवणीमध्ये आपल्या आईसाठी आपण काहीच करू शकलो नाही असा विचार तिच्या मनात आला असंही त्या ठिकाणी आपण इथे म्हणू शकतो. पण तिने धंदा सोडला याचं कारण मात्र आपण आईसाठी काही करू शकलो नाही हे होतं आपण पोचलो नाही हे होतं उत्पन्न झालं नाही हे होतं काय होतं ते कळत नाहीये आणि मग कथा थोडीशी भरकटते असं वाटायला लागतं. पण खरंच आईचं निधन असतं. आईच्या मृत्यूची जागा जगातल्या कुठल्याही दुःखामध्ये असू शकत नाही. जगातलं कुठलंही दुःख या दुःखापुढे अगदी छोट्याशा टेकडीसारखंच हे दुःख डोंगरापेक्षाही मोठं असतं जे मीही अनुभवलंय आणि तुमच्यापैकी काहींनी ते नक्की अनुभवलं असेल. मी तर म्हणतो आई कायमची आपल्या सोबत का बरं राहत नाही का बरं असत नाही असा प्रश्न मला वारंवार पडतो. अलकप्रेमी रसिक श्रोते हो ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले गीतकार कवी असणारे अलककार अमोल साबळे सोलापूर येथून. ती भेटली पुन्हा लग्नाच्या वरातही ती दिसली अचानक. पाहताच काळजा तर ठोकाच चुकला. काय बोलावं एकमेकांना कळे ना. सुंदर स्मितहास्य भावनांनी एकमेकांना मिठी मारावी असे वाटले. 10 वर्षापूर्वीचं प्रेम आणि आठवणी दाटून आल्या गहिवरून आल्या. ती पाहतच राहिली. एकमेकांची विचारपूस नजरेनेच झाली. दिल्या घरी सुखी रहा आशीर्वाद दिला. अलंकार अमोल तरल भावनात्मक समर्थ सामर्थ्यशाली प्रेमाची उत्कट प्रेमाची आणि एकतर्फी प्रेम करणाऱ्यांच्या कानाखाली सनसनीत चपरा खाणारी तुमची अलक आहे. 10 वर्षापूर्वीच ते प्रेम अचानक वरती दिसलंय. अचानक ती वधू म्हणून दिसले तिचीच वरात होती की ती वरातीमध्ये दिसले तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे की नाही काहीच माहीत नाही. पण नजरेने त्या ठिकाणी सांगितलं आणि तुम्ही कलाटणी काय भन्नाट दिलीत बघा. सुरुवात कळत नाही पण दिल्या घरी सुखी राहा असं म्हटल्यानंतर मात्र वरात तिचीच होती आणि तिच्या वरातीत तो त्या ठिकाणी अब्दुल्ला की शादी में बेगाना दिवाना असं काहीतरी जे म्हणतात तसं त्याचं झालंय.

आणि त्याच्यानं दृष्टी पडले पण तिथे त्याच्यातला खुंचीपणा नाही आहे तर त्याच्यामध्ये माणूस जागा झालाय, त्याच्यातलं त्या ठिकाणी मानवता जागी झाले, त्याच्यातलं प्रेम दिव्य भव्याचं प्रेम जाग झालं आणि म्हणून मला वाटतं या अलकला मानाचा मुजरा। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, खरंच एकापेक्षा एक भन्नाट, एकापेक्षा एक सुंदर, एकापेक्षा एक आवाज करायला लावणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या अशा अलक तुम्ही अलककार मित्रांनो पाठवता। खरंच माझं भाग्य आहे तुमच्या अलक अलक प्रेमी रसिक श्रोते हो आजचे जगदीश सादर करतो, हे त्याच्या भाग्याचा त्याच्या नशिबाचा हा भाग आहे। खरंच धन्यवाद। ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले नागपूर येथून वर्षाश्री टोपण नावाने लिहिणाऱ्या अलंकारचं वर्षा श्रीकांत गंपावार यांनी। अलंकार वर्षा लिहितात, रखरखीत उन्हाळा असताना पाण्याचा शिरवा आला, मृदगंधासाठी दार उघडून बघावे विचार करत असताना बेल वाजली, दार उघडले तर परदेशात राहणारा मुलगा कायमचाच परदाला होता, वातावरण बदलाचा थंडावा मनाला सुद्धा झाला। वा वा वा अलंकार वर्षाव, तुमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव, तो मुलगा परताला कायमचा परदेश सोडून, मला तर ना परदेशात जायलाच आवडत नाही, मला तर असं वाटतं हा आपला देश, ही आपली माती, हा आपला देश सुजलाम सुफलाम, ही वंदे मातरम भूमी सोडून कुठेच जाऊ नये, आपल्या देशावर प्रचंड उत्कट प्रेम करावं, आपल्या भारत मातेचे गुणगान करत फिरावं, बस आणखीन काय हवं। आणि अशा मृदगंधाच्या वेळेला, म्हणजे मृदगंध येतो त्याच वेळेला त्या ठिकाणी मुलगा आला, हा सुगंध तर आईसाठी किती जबरदस्त आहे। आणि तुम्ही कथा लिहिलीत, अगदी मला वाटतं विदेशात गेलेल्या, विदेशात स्थायिक झालेल्या अनेक आई वडिलांसाठी ही कथा म्हणजे आनंदाची यात्रा आहे। वा, खूप खूप धन्यवाद, खूप खूप सुंदर। ऐकूया पुढची अलग, सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून पाठवले अलंकार उपेंद्र रोहणकर। बॅडमिंटन खेळात कमी असलेले पॉईंट स्वतः घेत, जास्त पॉईंट आजोबांना देऊन त्यांना तो नेहमी जिंकवायचा, आता आजोबा स्पर्धक म्हणून त्याच्या सोबत खेळायला उभे राहतात। वा अलंकार उपेंद्र, वार्धक्यावर तारुण्याने मात करण्यापेक्षा तारुण्यावर वार्धक्याने मात केली, त्यानं तो जिंकून द्यायचा याच्यात त्याचा मोठेपणा होता आणि त्याच्या मोठेपणासाठी मानाचा मुजरा। आणि आता आजोबा इतके सक्षम झाले की ते त्याला स्पर्धक म्हणून पाहू लागले किंवा त्याच्यासमोर ते स्पर्धक म्हणून उभे राहिले, या वयात ते बॅडमिंटन खेळतात म्हणून त्यांनाही मानाचा मुजरा। आणि तुम्हाला हा आगळा वेगळा प्लॉट सुचला, तुम्हालाही वेगळी कथा सुचली, खरं म्हणजे दुसऱ्याला जिंकवून देण्यात काहीच हरकत नाही आणि वयाचा मुलाहिजा ठेवून आजोबा जिंकले तर आजोबा नक्कीच सुखी राहतील, समाधानी राहतील आणि खेळाचं ब्रीदच आहे समाधान देता यायला पाहिजे आणि ते समाधान देतोय तो। आणि अशा प्रकारची कथा तुम्ही लिहिली म्हणून तुम्हालाही मानाचा मुजरा। ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले ठाणे येथून अलंकारचं प्राची मेतकर यांनी। प्रत्येक ठिकाणी असणारी जीवघेणी स्पर्धा, पुढे काय होणार याची सतत काळजी, नोकरीच्या ठिकाणी असेल राजकारण आणि त्यातून आलेले आजारपण, या साऱ्याचा तिला कंटाळा आला होता। कुठेतरी निघून जावं असं वाटत असतानाच एक मैत्रीण भेटली, तिनेही हीच चिंता बोलून दाखवली आणि ती पुन्हा घराकडे निघाली। वा वा अलंकार प्राची, परदुःख आपल्याला दिसलं की आपलं दुःख हलकं होतं, समदुःखी भेटला की आपल्या दुःखाची चिंताच मिटते, आपलं दुःख कुठल्या कुठे निघून जातं, खूप सुंदर। आणि खरंच मनातलं काहूर हे एकमेकांशी संवाद साधल्यानंतर कुठल्या कुठे निघून जातं, ती हुरहुर ते त्या ठिकाणी, तो मनातला त्या ठिकाणी किंतू परंतु हे सगळे जंतू नायनाट करायचं असेल तर संवाद साधा। खूप सुंदर पद्धतीने अलंकार प्राची तुम्ही सगळ्यांना संदेश दिलात, सगळ्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवलात।

त्याच वेळेला अटॅक आलाय आणि तो माणूस गेलाय. माणसाचं आयुष्य खरंच क्षणभंगूर झालंय. कधी कोणाचं काय होईल, म्हणजे जेव्हा 12-13 वर्षाच्या मुलांना इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं जातं असं ऐकतो ना मी, तेव्हा थरकाप उठतो मनाचा, अंगावर काटा सरकन उभा राहतो आणि असं वाटतं की किती विचित्र आहे आयुष्य. पण हे का झालंय असा प्रश्न मात्र आवर्जून आपण एकमेकांना विचारला पाहिजे, आपण आपल्या मनालाही विचारला पाहिजे. क्षणभंगूर आयुष्याकडून वळूया पिकल्यापणाकडे. अर्थात विद्याराणी तारगाव येथून लिहित आहेत, अलंकार सौ विद्या मलवडकर. माझ्याशिवाय घराचं पान हलत नाही, ती अभिमानाने म्हणाली. तिचे दिवस समाधानात जावेत यासाठी घरातील सर्वांनी मिळून घेतलेला हा निर्णय होता. पिकलं पान. अलंकार विद्या, खरंच मला निर्णय आवडला, तुमची अलक आवडली, मानाचा मुजरा निर्णयाला पण आणि तुमच्या प्रतिभाशक्तीला सुद्धा. खरं तुम्ही प्रबोध लिहायला लागलाय पण अलक विसरलं नाहीत ही तुमची खासियत आहे. तुमचं अभिनंदन, प्रचंड अभिनंदन. तुम्हाला त्या ठिकाणी संविधान दूत म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. तुमचं कर्तृत्व एवढं अफाट आहे, म्हणजे मला आठवतंय ज्या वेळेला मी साताऱ्यामध्ये शाळेच्या कार्यक्रमासाठी पाहुणा म्हणून आलो होतो आणि तिथे तुम्ही आईला घेऊन आलात, मला माझी आई आठवली तेव्हा बघून, आणि तुम्ही त्यावेळेला मला संविधानाची प्रत त्या ठिकाणी दिली. संविधान काय आहे, कसं आहे, याचा जागर करत तुम्ही फिरताय, संविधानाची जागृती तुम्ही करताय. तुमचं कार्य अफाट आहे, तुमच्या कार्याला मानाचा मुजरा, आणि अभिमान तिला आहे पण मला अभिमान वाटला तो घरातल्या सर्वांचा, कारण घरातल्या सर्वांनी ठरवलं हिच्याशिवाय पान हलत नाही असं तिला वाटलं पाहिजे. दुसऱ्यासाठी जगणारी ही माणसं म्हणजे नात्याचं, परिपक्व नात्याचं, प्रगल्भ प्रौढ नात्याचं सुंदर असं उदाहरण, सुवासिक नातं आहे. खूप खूप धन्यवाद. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले, अलंकार सुलभा सत्तुरवार पुणे येथून. घर, मुले, सासू सासरे, संसार करत तिची प्रचंड धावपळ होई. आज देवपूजा करून ती अंमळ देवासमोर बसून विचार करू लागली, खरेच या घरात माझे अस्तित्व काय, आणि अचानक लाईट गेली. देवासमोरील समयी मंद तेवत होती. अलंकार सुलभा, तुम्ही अगदी सुलभ पद्धतीने अलकला जे नाव दिलंय समयी ते यथोचित आहे, समर्पक आहे. शीर्षकाची समर्पकता जबरदस्त आहे. खरंच असतं आपलं आयुष्य काय आहे, आपलं कर्तृत्व काय आहे, आपलं सत्व काय आहे, आपलं स्वत्व काय आहे, आपण आपली ओळख करून दिली पाहिजे. आपण आपलीच ओळख त्या ठिकाणी आपल्या हाताने मिटवू नये, म्हणजे आपण आपला त्या ठिकाणी खरं म्हणजे असं म्हणून अपमान करू नये की माझं अस्तित्व काय. प्रत्येकाची एक जागा ठरलेली असते आणि प्रत्येकाची जागा कोणीही घेऊ शकत नाही इतकी ती निश्चित असते. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आता आरजे जगदीश वळतोय समूहाच्या अलककडे आणि त्या अलक आपल्यापर्यंत पाठवल्यात. समूह प्रमुख अलककार सौ रोहिणी अमोल पराडकर, ज्या समूहाच्या उपाध्यक्ष आहेत मनीषा चिद्दरवार आणि कार्याध्यक्ष आहेत रुचा महाबळ, आणि या समूहाचं नाव आहे भारतीय कोल्हापूर मंच. या समूहाच्या वतीने संकलित करून नियमितपणे अलक पाठवणाऱ्या अलककार रोहिणी पराडकर, तुम्हाला मानाचा मुजरा, खूप खूप धन्यवाद. ऐकूया समूहातील पहिली अलक, मुंबई येथील अलककार रवींद्र सोनावले. कंपनीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात पाहुण्यांची रेलचेल होती. संपूर्ण हॉल भरताच कंपनीच्या सीईओंचे आगमन झाले. सिक्युरिटी गार्डने त्यांचे स्वागत केले. सीईओने त्यांना मिठी मारताच पाहुणे आश्चर्यचकित झाले. त्यावर सीईओ म्हणाले, हे माझे स्वाभिमानी पिताश्री आहेत. वा अलककार रवींद्र, स्वाभिमानी पिताश्रींना मानाचा मुजरा. आणि आपल्या पित्याला त्या सिक्युरिटी गार्डच्या पोशाखात असतानाही मिठी मारणाऱ्या मुलाला मानाचा मुजरा. अगदी स्वाभिमानी पिताश्री, खरंच तुमचा स्वाभिमान पाहून धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं. आणि मुलानेही आपल्या वडिलांच्या श्रमाची कदर ठेवली, खूप खूप छान. चला भारतीय कोल्हापूर मंच यांच्या पुढच्या अलककडे वळूया. अलककार सौ डॉक्टर रेखा पडवाल गोवा येथून लिहितात, तिने आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या होत्या. जीवनाच्या संध्याकाळी त्या कटू आठवणी तिचा पिच्छा सोडत नव्हत्या. आज पण ती निराशेने ग्रासली होती, पण तिच्या मांडीवर असलेल्या 3 महिन्याचं

तू खूप गोड असला आणि तिला जगण्यास आशेचा किरण मिळाला. अलग का रेखा, तुम्ही समूहाकडून अलग पाठवली असती तरी हीच अलग तुम्ही आधी पाठवली होती किंवा दुसऱ्या कोणीतरी अशा प्रकारची अलग पाठवली होती. माझ्या स्मरणशक्तीवर मी जोर दिला, नाव आठवत नाहीये, पण अगदी अशीच अलग पाठवली होती. आणि खरंच आजीचं आणि नातवाचं नातं हे असंच वृद्धिंगत होत जातं, ते नातं अधिक तरल होत जातं. आजी हळूहळू नातवंडांमध्ये गुंतायला लागते आणि स्वतःच्या वयाचा तिला विसर पडतो. खूप छान आशेचा किरण मस्त वाटला. ऐकूया भारतीय कोल्हापूर मंच यांच्या वतीने पाठवलेली पुढची अलग. नांदेड येथील अलगकारचा प्रतिभा प्रशांत पांडे. आईच्या लग्नाला 50 वर्ष झाली. मुलं मुली सून यांनी आई बाबांचं लग्न वाढदिवस करण्याचे ठरवले. जय्यत तयारी झाली, तो दिवस उगवला. लेकीने आईसाठी आणलेली साडी बांगड्या घालण्यासाठी दिल्या, पण आईने लग्नातील हिरवा चुडा घातला. या हिरव्या चुड्याने माझ्या जीवनात रंग भरले. अलग का प्रतिभा, प्रतिभावंत आहात तुम्ही, खूप छान. खरंच आहे, मला इथे आठवलं 3 इडियट मध्ये त्या ठिकाणी करीना तिच्या बहिणीच्या लग्नामध्ये आईचं घड्याळ घालते आणि हे नोटीस केलं होतं आमिर खानने. खरंच काही आठवणी इतक्या जबरदस्त असतात. हिरव्या चुड्याने माझ्या जीवनात रंग भरले म्हणजे रंग एक हिरवा होता पण रंग अनेक भरण्याचं काम ते हिरव्या चुड्याने केले. किती सुंदर पद्धतीने तुम्ही पती पत्नीच्या नात्यातील पती पत्नीची ओढ तुम्ही किती सुंदर पद्धतीने व्यक्त केली आणि जुन्या आठवणी किती महत्वाच्या असतात याचाही दाखला तुम्ही या अलग पण दिलात. खरंच अप्रतिम अशी तुमची अलग होती. अलग मध्ये त्या ठिकाणी जे सांगायचं ते तुम्ही सहज पद्धतीने सांगून दिलं. ऐकूया भारतीय कोल्हापूर मंच यांच्या वतीने पाठवलेली पुढची अलग. कारवार सदाशिवगड अलगकार संदेश बांदेकर. लग्नाला 15 वर्ष उलटून गेली तरी देखील पाळणा हल्ला नाही म्हणून पोटगी न मागताच तिने घटस्फोट घेतला. अनाथ आश्रमामधून बाळ दत्तक घेऊन पदरी काय पडले. अलगकर संदेश पोहोचला नाही ठीकसा. म्हणजे बघा 15 वर्ष उलटली मग तिने दत्तक, तिने त्या ठिकाणी पोटगी न मागता घटस्फोट घेतला, पण मग दत्तक बाळ घेतलं मग पदरी काय पडलं. कसं नाही, पदरी मातृत्व पडलं. पदरी मातृत्व पडलं जरी घटस्फोट घेतला असला तरी एकल मातृत्व सांभाळणारे बरेच जण असतात आणि पोटगी नाही घेतली तो तिचा प्रश्न होता. तिने मागितली नव्हती. बरं, घटस्फोटाची त्या ठिकाणी मागणी तिचीच होती. मग पदरी काय पडलं असं का असा प्रश्न पडला. जमलं तर नक्कीच उत्तर द्या. ऐकूया पुढची अलग. भारतीय कोल्हापूर मंचच्या वतीने पाठवले फोंडा गोवा येथून अलगकार कुमारी सोनम मंगला महेश सावंत. अलगकार सोनम लिहिते, घरात अन्न नव्हते, दिवसभर काम शोधून दोघे थकून परत आले. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि हळूच हातात घातला. त्या क्षणी समाधानाने डोळे मिटले. अलगकार सोनम खूप छान. म्हणजे सहजीवनाचा मतितार्थ हा एकमेकांबरोबर जगण्यात असतो. हा अगदी तात्पर्यार्थ तुम्ही व्यवस्थित पकडलात, तुम्ही अगदी व्यवस्थित मांडलात म्हणजे खरं कुमारी म्हटलंय तुम्ही. म्हणजे तुमचा विवाहाचा अनुभव ना इथे जमेच धरता येणार नाही, पण परत आया प्रवेश करून तुम्ही अप्रतिम मांडणी केलीत. काम नाही मिळत आहे, घरात अन्न नाहीये, दिवसभर काम शोधून, अर्थात कामासाठी बरीच मंडळी आवश्यक असतात आणि काम का नाही मिळालं हा प्रश्न माझ्या पडला, पण क्षणभरात तो प्रश्न बाजूला पडला. ही तुमच्या कामाची, तुमच्या कार्याची, तुमच्या अलगची ताकद आहे. कारण तुमच्या अलगमध्ये त्याने हातातच घेऊन समाधान डोळे मिटले, याचं सगळं काही आलं, पुढचा विचार करण्याची गरजच लागली नाही, इतकी या तुमच्या अलगची ताकद आहे. खूप सुंदर. कधी जर चुकून येणं झालंच अलगकार सोनम फोंडा गोवा येते तर नक्कीच भेटू आणि मला गोव्याचं दर्शन घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करूया. ऐकूया भारतीय कोल्हापूर मंच यांच्या वतीने पाठवलेली पुढची अलग. अमरावती येथील अलगकार सौ कविता संतोष ढाके. तो मोबाईलवर गेम खेळत होता. आई रागावली आणि हातातून मोबाईल काढून घेतला. तो काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून गेला. रूमचे दार लावले ते कधीही न उघडण्यासाठीच. अलगकार कविता का करतात ही मुलं असं आणि का या मुलांना आपण एवढे फाजील लाड पुरवतो. त्यांचे मुलांना त्या त्या वेळेला आपण त्यांच्या कर्तव्याची, त्यांच्या कार्याची, त्यांच्या अभ्यासाची जाणीव का करून देत नाही. मग पालक चुकतात की बालक चुकतात.

दोष कुणाचा, पालकत्वाचा की बालकत्वाचा प्रश्न पडतो, आणि तोच प्रश्न तुम्ही त्या अलकमध्ये उभा केलात। ही सर्वकालिक सार्वकालिक सार्वत्रिक समस्या तुम्ही अलकमधून उभी केलीत। खरं मला मानाचा मुजरा देऊ की नाही असा प्रश्न त्या अलकमधल्या तिच्यावर जो प्रसंग गुदरला त्यामुळे आहे, पण तरीही तुमची मांडणी सरस आहे म्हणून तुमच्या अलकला मानाचा मुजरा। ऐकूया समूह प्रशासिका समूह प्रशासक असलेल्या भारतीय कोल्हापूर मंचच्या आणि ज्यांनी संकलित करून अलक आपल्यापर्यंत पाठवल्या त्या कोल्हापूर येथील अलककार सौ रोहिणी अमोल पराडकर। अलक रोहिणी लिहितात, वसुधैव कुटुंबकम मध्ये आपण सर्वांनी ऋणानुबंधाची गुढी उभारून शांततेची कास धरूया। वसुंधरा माझी माऊली आहे समजून तिचे रक्षण जतन करूया। आज शाळेची फुललेली फुलबाग बघून 30 वर्षांपूर्वी शाळेत घेतलेली ही शपथ तिला आठवली। मस्त अलक करोळी मला आवडली, वसुधैव कुटुंबकम मला मस्त वाटलं। खरंच आहे आपण धरतीचं ऋण फेडता येणार नाही इतकं त्या मातेने आपल्यावर उपकार केलेत, इतकं मातेने आपल्याला त्या भरभरून दिलंय। आपण कत्तल करतो झाडांची म्हणजेच पर्यायाने त्या मातेच्या पुत्रांची, एक पुत्र दुसऱ्या पुत्राची कत्तल कशी करू शकतो हा प्रश्न आपण कधीतरी स्वतःला विचारायला हवा। आपण त्या धरतीला गुदमरलाय तिचा श्वास, इतकं त्या ठिकाणी आपण तिच्यावर अन्याय करतो। कधीतरी या पुत्रांनी विचार करायला हवा की आपल्याच मातेचा श्वास गुदमरतोय, इतके आपण कपाल करंटे कसे झालो आणि का झालो। इतकी समर्थ अलक तुम्ही लिहिलीत आणि शिवाय संकलित करून अलक इतरांच्याही पाठवता, खूप सुंदर। तुम्हाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा। ऐकूया अलककार मनीषा चिद्दरवार भारतीय कोल्हापूर मंच यांची अलक। तिला लग्नानंतर लगेच वैधव्य प्राप्त झाले, आयुष्यात रस नव्हता, आई वडिलांनी सांगितलं शिक्षण पूर्ण करून नोकरी कर, आणि काय आश्चर्य तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। वा अलककार मनीषा, खरं म्हणजे माझी मनीषा हीच होती की तुमची अलक वैधव्यानंतर पुढे पुढे जाईल, म्हणजे वैधव्य तिला प्राप्त झालं आणि मग तिच्या आयुष्यात इंटरेस्ट कोणत्या तरी एका गोष्टीमुळे वाढेल। आणि माझी मनीषा नेमकी तुमच्या शेवटच्या वाक्यातून म्हणजे शिक्षण पूर्ण करून नोकरी कर या सल्ल्यातून त्या ठिकाणी ती पूर्ण झाली, आणि तिला नेमका त्या ठिकाणी काय मिळालं, कलाटणी मिळाली, नेमकं तिचं आयुष्य सुधारलं। मला वाटतं अलक असाव्यात तर त्या या अलक सारख्या। ऐकूया भारतीय कोल्हापूर मंचच्या वतीने पाठवलेली पुढच्या अलक, सिंधुदुर्ग येथील अलककार सौ रुचाम हनुमंत महाबळ। किनाऱ्यावर फिरण्यासाठी ती गेली असता कानावर वाचवा वाचवा आर्त स्वर ऐकू आले। पळत पळत ती व्यक्तीजवळ पोहोचली, देह बाजूला घेतला, पण वेळ टळून गेली होती। अलक रुचा चला प्रयत्न तर केला, नाहीतर मग बघ्यांचीच संख्या असते, सेल्फी करण्याची संख्या असते, फोटोशूट करण्याची संख्या जास्त असते। त्यावेळेला असं वाटतं या सगळ्यांच्या सणसणीत पेटवून द्यावी आणि या समाजाला सांगावं की तुमची भावना मेली, तुमची भावना बोथटले, तुमच्यामध्ये मानवता शिल्लक नाहीये। पण इथे मात्र तिथपर्यंत ती व्यक्ती पोहोचली, ती व्यक्ती जवळ पोहोचली, देह बाजूला घेतला, वेळ टळून गेली होती पण ती पोहोचली, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे। वेळही समीप आली आणि वेळ संपली म्हणून अलक इथे थांबवूया। पुढच्या वेळेला नक्कीच ऐकू पुढच्या अलक। ऐकत राहा पुणे आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद मिळवा.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, हा कार्यक्रम जो आपण ऐकत आहात तो आहे बात पुराणी बडी सुहानी, आणि हा कार्यक्रम आपल्याला खूप आवडतो असं तुमच्याकडून येणाऱ्या मेलवरून आम्हाला कळत असतं. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण जुने चित्रपट आणि त्याचं संगीत यावर गप्पा मारत असतो. आज देखील आपल्याशी गप्पा मारायला एक मान्यवर व्यक्ती आलेली आहे आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. मित्रांनो, चित्रपट हे कायम दिग्दर्शकाचं माध्यम समजलं. या दिग्दर्शकाचं बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये केवढं महत्व आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. यातीलच एक ख्यातनाम दिग्दर्शक होते आपल्या हिंदी सिनेमामध्ये, गुरुदत्त. ह्या गुरुदत्त यांचा कालावधी जर तुम्ही पाहिला तर उन्हापुरा एक 10-12 वर्षाचा कालावधी होता, पण या 10-12 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची अविट छाप आपल्या सिनेमा सोडून गेलेले आहे. त्यांचं प्यासा असेल, कागज के फूल असेल किंवा बिबियार गुलाम, हे सिनेमे म्हणजे भारतीय हिंदी सिनेमातले माइलस्टोन असे सिनेमे आहेत. मित्रांनो, काळ जसजसा पुढे चाललाय तसं गुरुदत्तच्या सिनेमाची चर्चा आणि त्याबद्दल विचार करणं आणखी सुरू झाली. जगातल्या उत्तमोत्तम विद्यापीठामध्ये गुरुदत्त यांच्या चित्रपटांवर अभ्यास केला जात आहे. आपल्या भारतात देखील यावर भरपूर संशोधन चालू आहे. गुरुदत्त गेल्यानंतरचा हा 50-55-60 वर्षांचा कालावधी आहे ज्यामध्ये आपण गुरुदत्तच्या चित्रपटांचा परत एकदा अभ्यास करतो, आणि असाच प्रचंड अभ्यास करून ज्यांनी गुरुदत्त यांच्यावर एक अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त हे पुस्तक लिहिलं ते श्री कृपाशंकर शर्मा आपल्या सोबत आहेत. या पुस्तकाची आवृत्ती 2008 साली प्रकाशित झाली होती आणि काही दिवसातच देखील आली. आपल्या मराठी सिनेमातील पुस्तकांना असं भाग्य फार कमी वेळेला लागतं की त्याची दुसरी आवृत्ती देखील लवकरच ती देखील संपूर्ण लागते. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं कृपाशंकर शर्मा यांचे मनापासून स्वागत करतो. शर्माजी, वेलकम टू अवर शो.
1: नमस्कार
0: शर्माजी. मी आता म्हटल्यासारखं की आपलं गुरुदत्तवरचं पुस्तक अगदी जनमानसात खूप लोकप्रिय झालेलं आहे. 2012 साली हे पुस्तक प्रकाशित झालं आणि या प्रकाशन सोहळ्याला मी देखील उपस्थित होतो आणि गुरुदत्त यांचे चिरंजीव यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालं होतं.
1: हो हो,
0: अरुण दत्त यांच्या हस्ते. तर आज आपण गुरुदत्त, आज आणि उद्या आपण गुरुदत्त यांच्याविषयी बोलणार आहोत, त्यांच्या संपूर्ण कालखंडाविषयी बोलणार आहोत. तर शर्माजी, मला सुरुवातीला असं सांगा, गुरुदत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 सालचा
1: बरोबर आहे.
0: तर यांचं जडणघडण नेमकं कसं झालं गुरुदत्त याबद्दल काय?
1: हा, मी असं आहे की गुरुदत्त यांचा जन्म बंगलोर मध्ये झाला.
0: बर.
1: आणि गुरुदत्त यांच्या मातोश्री वासंती पदुकोण त्या 16 वर्षाच्या असताना गरोदर होत्या आणि एका ज्योतिषाने त्यांना सांगितलं की तुझ्या पोटी एक चांगला मुलगा जन्माला येईल आणि तो तो संपूर्ण जगात त्याचं नाव होईल आणि तो तुमच्या कुटुंबाला सांभाळेल असा एक
0: भविष्यवाणी
1: त्याने केली. आणि त्या अगदी 16 वर्षाच्या असल्यामुळे ते लाजून घरात पळून गेल्या अशी एक कथा त्यांनी स्वतःच सांगितलेली आहे. तर पुढे गुरुदत्त यांच्या यशाच्या कारकिर्दीला दोन गोष्टी निर्णायक ठरलेल्या आहेत. एक म्हणजे त्यांचं उदयशंकर यांच्या नृत्य अकादमीत त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि दुसरी गोष्ट पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीत त्यांनी केलेली उमेदवारी. त्या दोन गोष्टी त्यांच्या जीवनात निर्णायक ठरल्या आणि हीच त्यांची खरी त्यांच्या कला जीवनाची शिदोरी आहे.

0: त्यातला महत्वाचा भाग जो आपण समजून घ्यायला हवा तो असा आहे, उदय शंकर यांच्या नृत्य अकॅडमी स्वरूप कसं होतं, तर त्याचं स्वरूप म्हणजे एक आश्रम जसा असतं ना पूर्वीच्या काही आश्रम गुरुकुल पद्धतीचा आश्रम आणि आधुनिक कार्यशाळा असं कंबाईन असं रूप होतं आणि एक 20 एकर मध्ये ती संपूर्ण अकॅडमी उभी होती आणि त्याच्यामध्ये अनेक दालनं होती, स्टेज होतं नृत्यासाठी प्रॅक्टिससाठी नंतर वेशभूषेसाठी दालनं असं सुंदरपैकी मोठं असं क्रिएटिव्ह असं छानपैकी ते संस्था होती. महत्वाचं म्हणजे उदय शंकर हे त्यांच्या नृत्य अकॅडमीचं महत्वाचं ध्येय असं होतं की माझ्याकडे प्रत्येकजण हा उत्तम कलाकार तर झालाच पाहिजे शिवाय तो उत्तम माणूस म्हणून घडला पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि तेच ते म्हणायचे की नुसतं नृत्यकार घडवणं एवढंच माझा उद्देश नाहीये तर प्रत्येकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असं ते म्हणायचे. आणि महत्वाची गोष्ट दुसरी एक ते सांगायचे की पारंपरिक नृत्यामध्ये तुम्ही जरूर प्रवीण व्हा पण आधुनिक विषयावर जर तुम्हाला नृत्य बसवायचं असेल तर परंपरेपासून पूर्ण स्वातंत्र्य घेऊन आपल्या कल्पनाशक्तीद्वारा नृत्याचा आविष्कार करा.
1: वा म्हणजे आधुनिक आणि पौराणिक अशा दोन्हीचं संगम तिथे होता
0: होता. तर त्या काळी सुद्धा उदयशंकर यांना बरेच त्यांना टीका सहन करावी लागली की ही आपली परंपरा मोडणार आणि यात काहीतरी हा भलकच भेद घालतोय असं वाटायला लागलं होतं त्यावेळी. तरी सुद्धा त्यांनी ती जी काही पॅरिसमध्ये वगैरे जे शिकून आले होते आधुनिक नृत्य कशी सादर करावी स्टेजवर तर त्या तर मुख्यत्वे गुरुदत्तेने हा विचार त्यांच्यापासून घेतलेला आहे. महत्वाचं हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की कोणत्याही परंपरेपासून स्वातंत्र्य घेऊन आपली कला ही विकसित करता येते आणि ती धाडसाने केली पाहिजे. जसं आता आपण बॉलिवूडमध्ये म्हणतो की हा बॉलिवूड डान्स आहे आलं का नाही, तर बॉलिवूड डान्स असा अर्थ की जुने जे काही डान्स परंपरेचे हावभाव कुठे कथकलीतनं घेतलेलं कुठून इकडनं घेतलेलं हे सगळं वापरून आधुनिक काहीतरी करणं म्हणजे ही जी परंपरा मोडण्याचं काम आहे ना हे गुरुदत्त यांनी आपल्या चित्रपटातून पुढे जाऊन विचारपूर्वक केलं त्यामुळे त्यांच्या चित्रपटातून नृत्य आणि संगीत प्रत्येक गोष्ट एक वेगळं पण घेऊन आलेली आहे.
1: तर
0: त्या दृष्टीने उदयशंकर यांचे अकॅडमिक हे जे शिक्षण त्यांना स्वतंत्र विचार करण्याची जी वृत्ती त्यांच्यामध्ये बांधवली गेली की आपण वेगळं काहीतरी कलेमध्ये केलं पाहिजे हा विचार त्यांना तिथे उदयशंकर यांच्याकडे मिळाला आणि ते एक कलाकार कडे आपण नेहमी काय म्हणतो की उदयशंकरकडे नृत्य शिकले याच्यापेक्षा त्यांनी जो एक लिबर्टी घेणे विचारपासून लिबर्टी घेण्याचा जो विचार आहे की आपण त्यातनं स्वातंत्र्य घेऊन काहीतरी स्वतंत्र केलं पाहिजे धाडसाने आणि त्याला कोणीही टीका केली तरी असू द्यावं असं त्यांची भूमिका हे ते मुख्य भागात त्यांना तिथे सापडलेलं आहे. तो त्यांनी पुढे चित्रपटात राबवल्यामुळे त्यांचं वेगळं कॉन्ट्रीब्युशन झालं चित्रपटामध्ये.
1: बरं, आता उदय शंकर यांच्या नृत्य अकॅडमीतून त्यांनी प्रवेश केला आपल्या पुण्याच्या प्रभात चित्र कंपनीमध्ये.
0: हो हो,
1: प्रभात मधले त्यांचे दिवस कसे होते?
0: प्रभातमध्ये एक मुख्य म्हणजे प्रभात हे शिस्तीचं होतं आणि त्यांना बाबुराव पै आणि प्रभातमध्ये 3 वर्षाचा नृत्य दिग्दर्शनाचा करार करून घेतला प्रभातमध्ये आणि त्या ठिकाणी ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राहिले. मग विश्राम बेडेकरांच्या लाखार आणि त्यांनी छोटीची भूमिकाही केली आणि त्यांच्याकडे सहाय्यक म्हणूनही राहिले. याशिवाय डीडी कश्यप यांच्या चांद चित्रपटामध्ये त्यांनी छोटीशी भूमिकाही केली आणि पीएल संतोष यांच्या हम एक है या हिंदू मुस्लिम ऐक्यावरच्या चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आणि नदिया किनारे मोरा गाव या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं.
1: या सिनेमाचा नायक देवानंद होता.
0: देवानंद होता हम एक याचा नायक देवानंद.
1: या दोघांची चांगली मैत्री तिथे झाली.
0: तिथे मैत्री झाली.
1: आणि यांचा आणखी एक मित्र रहमान हा देखील प्रभातमध्ये त्यांना भेटला.
0: रहमान हे त्यांना ठिकाणी आणि पुढे त्यांनी शेवटपर्यंत गुरुदत्त यांना सहाय्य केलेलं आहे.
1: आणि
0: प्रभातची ही शिदोरी त्यांना फार आयुष्यभर उपयोगी पडलेली.
1: आणि देवानंद आणि गुरुदत्त यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं होतं, मैत्रीचं नातं होतं. आणि जागत देवानंद बाजीराव सिनेमा यांना दिग्दर्शन होतं पहिल्यांदा.

0: जाणीव झाली की कलावंताला फारशी किंमत नसते आजच्या समाजामध्ये. तर म्हणून त्यांनी तोच कलावंताच्या जीवनावरचा कश्मकश नावाचा एक सहा पानी कथा लिहिली, तीच पुढे त्यांनी प्यासामध्ये वापरली आहे.
1: अरे बाबा, प्यासाचं मूळ
0: 1948 या ठिकाणी ती, आणि कश्मकश नावाची ती कथा त्याची सहा पानं अरुण दत्तकर यांच्याकडे अव्हेलेबल आहे.
1: बरं,
0: छानपैकी आहे. तर त्यावेळेला ते इतके प्रसिद्ध झाले होते की त्यांचे बंधू आत्माराम आणि हे मिळून त्यांनी असं ठरवलं होतं की माटुंगा किंवा या भागामध्ये आपण एक पुस्तकाचं दुकानच सुरू करावं का काय, अशा निराशेच्या अवस्थेत ते होते. परंतु त्यांच्या आईनी आणि प्रयत्न करून बाबुराव काहींनी आणि त्यांचे बीबी बेंजल म्हणून ते त्यांचे चुकगे होते, त्यांनी त्यांना पुन्हा बाबुराव भाईंकडनं हे करून सिनेमामध्ये मोहन चित्रपटासाठी त्यांना संधी मिळवून दिली. तसंच अमिया चक्रवर्तीकडे गर्ल्स कॉलेज गर्ल्स चित्रपट त्यांना करायला मिळाला, त्याच्या ठिकाणी सहाय्य, आणि ज्ञान मुखर्जींचा संग्राम चित्रपट यासाठी त्यांनी सहाय्य केलं.
1: ज्ञान मुखर्जींचा त्यांच्यावर भरपूर पकडा होता सुरुवातीला. पहिला जो सिनेमा म्हणजे यांचा तसा नौकेतनचा पहिला आफ्टर फार यश नव्हता आलं, पण नौकेतनच्या सिनेमाला खरी जी व्हॅल्यू आहे त्या सिनेमाला यश मिळालं, तो होता
0: बॅनरला यश गुरुदत्त यांनी मिळवून दिला
1: आणि तो सिनेमा गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केला होता. बाजीच्या दिग्दर्शनातले काय बारकावे तुम्हाला सांगते?
0: बाजीच्या दिग्दर्शनामध्ये त्यांनी बरं का ज्याला लयबद्ध एडिटिंग असा एक प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये वापरला, की त्याच्यामध्ये क्लायमॅक्सचा जो एक सीन आहे आणि त्याच्यात नृत्य होतं की सुनो गजर क्या गाया, आणि ते त्या नृत्यामधनं ती नायिका देवानंद सूचित करत असते की आता तुझ्यावर संकट येणार आहे, कदाचित तुझा मृत्यू घडेल, अशी ती सूचना करणारं दृश्य होतं. आणि त्या सगळ्या दृश्यामध्ये त्यांनी म्हणजे सगळा जो क्राईमचा थ्रिल आहे तो निर्माण करण्यासाठी निर्णया व्यक्तींचे डोळ्यांचे क्लोजअप्स जवळजवळ 14 कट्स घेतलेले आहेत त्यांनी
1: त्याच्यामध्ये.
0: हा, 14 कट्स असं गाण्याच्या रिदम मध्ये ऍडजस्ट करून घेतलेत त्यांनी. तर ते एक लयबद्ध एडिटिंग आजचा तो क्लायमॅक्स हा खूप गाजला आणि त्यामुळे बाजी हा ट्रेंड सेटर सिनेमा ठरला क्राईम थ्रिलर मधला.
1: मला वाटतं शर्मा जी 1991 झाले त्यांनी इतके छान दिग्दर्शन करून हा चित्रपट यशस्वी करून दाखवला. इथे गाणं पण आहे ब्रेकवर गाण्यापूर्वी आपण श्रोत्यांनो आपण ऐकत आहात बात पुरानी बरी सुहानी 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर. भेटूयात लवकरच.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता ब्रेक मध्ये आपण बाजी या चित्रपटातील एक गाणं ऐकलं. आता बाजी नंतरचा कालखंड आपण पाहणार आहोत. शर्माजी, यानंतर जाल नावाचा एक सिनेमा आला होता, ज्याला गोव्याची
1: पार्श्वभूमी. हा सुद्धा क्राईम थ्रिलरच होता बरं. आणि यात देवानंद जो निगेटिव्ह कॅरेक्टर होता तो स्मगलर वगैरे दाखवलेला आहे त्या चित्रपटात. पण हा त्या मानाने खूप यशस्वी झाला नाही, कारण काही काही पात्र रचना व्यक्तिरेखा या कमकुवत घडल्या गेल्या. त्याच्यामध्ये अरे अरेबियन माणूस दाखवलाय वगैरे वगैरे, पण ते इतकं कमकुवत झालं की ते फारसं यशस्वी झालं नाही.
0: पण महत्त्वाची वर्मन यांची गाणी या सिनेमातली अजून देखील लोकप्रिय
1: गाजलेली आहे.
0: आणि
1: त्याविषयी बरोबर
0: त्याविषयी
1: सांगता येईल की असं आहे की ज्या चित्रपटांची गोव्याची पार्श्वभूमी होती ती, तर त्या दृष्टीने गुरुदत्त तसे खूप धाडसी होते. त्यांनी एस डी बर्मन यांना सांगितलं की गोव्यावरची जी गाणी आहेत ते आपलं एन दत्ता करतील बरं का, आणि उरलेले गाणी तुम्ही करा. गोवा पार्श्वभूमीचे जे काही लोकसंगीत वापरणार आहोत ते आपण हे करूया. तर थोडस एस डी बर्मन यांना थोडस हा सेटबॅक वाटला मग, परंतु ते त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आतमध्ये आपल्या पत्नीला विचारायला गेले की ह्या गुरुदत्त म्हणतो हे आपण ऐकायचं का. तर त्यांच्या पत्नीने सल्ला दिला की नाही, तुम्हाला ते गोव्याचं पार्श्वभूमीचं लोकसंगीताचं जमणार नाही, तुम्ही दुसरी गाणी करा त्यातली. तर त्या पद्धतीने ते आणि हे ठरवलं आणि त्याप्रमाणे बाकीची गोव्याच्या पार्श्वभूमीची गाणी दत्तांनी कव्हर केली. आणि महत्वाचं गाणं जे जालमध्ये गाजलेलं गाणं ये रात्री चांदनी फिरका, हा

0: उत्तम गाणं तयार केलं. तर हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर स्वतः गुरुदत्त म्हणाले की बघा तुम्हाला मी म्हणत होतो ना की हे गाणी अशी पण तुमच्या ह्या ज्याचं तुम्ही जे गाणं केलं ह्या गाण्याला तोड नाही, या गाण्याचं तोडीचं गाणं तुम्ही करू शकला हे सांगत होतो. त्यांनी दोन्ही बाजूनी ते तुल्यबळ असं करून दाखवलं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि एक
1: या चित्रपटात
0: एक सांगायची गंमत अशी आहे की एस डी बर्मन म्हणजे मला व्ही के मूर्तींनी सांगितलं की एस डी बर्मन फक्त गुरुदत्तला घाबरत. ते म्हणाले या तरुण मुलाला मी फार घाबरतो, हा माझ्या कुठल्याही गाण्याच्या चालीला हे नो म्हणू शकतो म्हणतो. त्यामुळे ते म्हणले की ते सतत नवजवान बहुत डरतात. पण गमत होती कारण गुरुजनचा गाण्याचा सेन्स वेगळाच
1: होता. सचिंद्र वर्मा दिलेलं सर्टिफिकेट होते त्यांना. यानंतर 1953 साली बाग नावाचा सिनेमा आला होता ज्यामध्ये त्यांनी अभिनय देखील पहिल्यांदा केला होता.
0: हो, तर गुरुदत्त यांची अडचण काय असायची की ते पहिल्यांदा दुसऱ्या लोकांची निवड करायचे.
1: बरं
0: का, बागसाठी त्यांनी देवानंद शेखर सज्जन या नात्यांचा पहिल्यांदा विचार केला होता.
1: बरं,
0: पण ही माणसं काय दाद द्यायची म्हणजे वेळेवर येणार नाही वगैरे. आणि गुरुदत्त हा अजिबात पेशन्स नसायचा. त्यांनी जर सेटिंग राहिलं की माणसाने कलावंताची वाट पाहणं हे त्यांना सहन व्हायचं नाही.
1: बरं,
0: तर ते वाट एक तास दीड तास वाट बघितली की सरळ सांगायची की मीच मेकअप लावतो आता सुरू करतो अशा प्रकारे. तर त्या पद्धतीने त्यांनी ते धाडसाने बाजमध्ये पहिल्यांदा हे घेतलं. आणि तत्पूर्वी आपले केएन सिंग जे विलन होते ना त्यांनी त्यांची स्क्रीन टेस्ट गुरुदत्त यांची करून घेतली.
1: बरं का,
0: आणि गुरुदत्त नेहमी चष्मा वापरीत आणि ते चष्मा विरहित अशी त्यांची जी स्क्रीन टेस्ट घेतली आणि ते फोटो त्यांनी गीताबालीला दाखवले. गीताबाली ओळखूच शकली नाही. केएन सिंग म्हणाला हे कोण आहे ओळखतो, हाच तुझा हिरो आहे म्हणले. आणि ते इंटरेस्टिंग असं ते गाणी मग ते बाजमध्ये हे झाले.
1: आणखी बाजबद्दल
0: बाजबद्दल म्हणजे सांगायचं गुरुदत्त म्हणजे बाकीच्या त्यांच्या क्रूनी सांगितलेलं आहे की गुरुदत्त एवढे अकवर्ड चालण्यामध्ये अकवर्ड असायचे म्हणजे थोडं बाईकी स्टाईलने चालायचे. बरं का, त्याच्याकरता प्रभात मध्ये लोकमंडळी हसायची त्यांना बघून.
1: बरं
0: का, पण त्यांनी स्वतःहून प्रयत्न करून बिन चष्म्यानी कॅमेरा पुढे काम करणे, स्वतःची चाल बदलणे, अतिशय हट्टाने त्यांनी कॅमेराकडे उभे राहून आपलं काम केलंय. तर लोकांना माहिती नाही की त्यांनी सर्व अडचणींवर मात करत हा गुरुदत्त हा नायक बनलेला आहे.
1: बरं का, अगदी बरोबर.
0: हे फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यावर मात करता येते आणि तो
1: बाहेर त्यांनी चेहऱ्याला रंग लावला. तर त्यानंतर सिनेमा त्यांचा होता आरपार. हा मात्र अफाट यशस्वी झाला आरपार. आरपार बद्दल काय सांगाल तुम्ही, आपलं संगीत याची गुरुदत्ताची भूमिका आणि
0: दुसरी. असं आहे की आरपारच्या वेळेला त्यांनी स्वतःचा गुरुदत्त फिल्म्स नावाचा बॅनर पहिल्यांदा उभा केला. बरं का, हा त्यांचा पहिला म्हणजे गुरुदत्त बॅनरचा पहिला चित्रपट आरपार.
1: बरोबर.
0: आणि तत्पूर्वी काय झालं होतं की बादच्या दरम्यान त्यांना त्यांचा अबरार अली हा लेखक सापडलेला होता. अलग अलग त्याला एक दृश्य लिहायला दिलं होतं त्यांनी जालमध्ये आणि त्यांच्या लक्षात आलं की या माणसाला सिनेमाची दृष्टी आहे त्यामुळे याच्या पटकथा आपण घेऊया आणि त्यांना आपल्याकडे रुजू करून घेतलं आरपारसाठी. आणि आरपारची संपूर्ण पटकथा म्हणजे पटकथा खरी लिहिले निवंद घोष यांनी बिमलरायचे निवंद घोष, पण संवाद स्वतः अबरार अलींनी लिहिलेले आहेत आरपारचे. आणि संगीत पुन्हा ओपी नय्यर आणि मजरू. तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये. आणि स्वतः यांनी बिन क्रॉसबीच्या रेकॉर्ड्स ओपिनियरकडे टाकल्या आणि त्यांना सांगितलं की मला हे संगीत पाहिजे मला कळायच्या. आणि त्यावेळेला गंमत अशी की स्क्रीन वगैरे जे अंक होते ना बाहेर त्या अंकातनं लता मंगेशकर यांनी टीका केली होती. बरं का, आपल्याकडचे काही निर्माते आहेत ना हे बाहेर असं डायरेक्ट कॉप्या करतात वगैरे.
1: बरं बरं.
0: हा तो

0: आरपारचं या रेकॉर्ड संदर्भातलाच आहे. त्यामुळे गुरुदत्त यांच्या म्युझिक सेन्सनी सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या.
1: आज देखील आरपारची गाणी खूप लोकप्रिय
0: आहेत.
1: याच काळामध्ये गुरुदत्तच्या आयुष्यामध्ये गीता दत्त देखील आहे. यांचा लग्न सुद्धा मला वाटतं 53-54 दरम्यान झालं होतं.
0: 26 मे 52 त्यांचा 53 विवाह झाला.
1: म्हणजे पूर्वीच्या गीता दत्त झाले.
0: हा, ते कसं झालं की 51 त्यांचं जे बाजीतलं पहिलं गाणं जे होतं त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाच ते त्यांच्या तिच्या प्रेमात पडले. परंतु ते त्यांच्या घरातली मुख्य अर्नर असल्यामुळे ते यांचं प्रेम प्रकरण 3 वर्ष चालत राहिलं आणि शेवटी या 26 मेला त्यांनी लग्न केलं.
1: बरोबर. यानंतर 1955 साली मधुबाला घेऊन त्यांनी एक सिनेमा काढला होता, Mr. & Mrs. 55. आणि हा काळाचा पुढचा सिनेमा होता. वुमेन्स लिबरेशन वगैरे असे विषय त्या काळात हाताळले.
0: हो हो, त्यावेळेस त्यांनी हाताळले. इथून त्यांनी असं आहे की आपण जे आज गुरुदत्त यांचं नाव घेतो ते त्यांच्या सामाजिक चित्रपटाच्या विषयांमुळे.
1: बरोबर.
0: त्याची जी सुरुवात आहे ती ही खरी Mr. & Mrs. 55 मध्ये. त्यांनी पहिल्यांदा एक कलाकार म्हणजे तो कार्टुनिस्ट असतो आणि तो त्यांच्या जीवनातला संघर्ष आणि संवेदना असा हा तो विषय सुरुवातीला घेतो आणि मग पुढे पुढे त्या गंभीरच होत गेले. तर Mr. & Mrs. 55 ही मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि गंमत अशी की त्यांचा जो प्रोडक्शन मॅनेजर होता गुरुस्वामी, बरं का, त्या गुरुस्वामीची आणि मधुबालाची चांगल्यापैकी ओळख होती. आणि म्हणजे मधुबाला जेव्हा दिल्लीहून मुंबईला वास्तव्याला आली बॉम्बे टॉकीजच्या काळात, त्यावेळेला या गुरुस्वामींनी त्यांना पहिल्यांदा राहण्याची व्यवस्था करणे वगैरे अशी खूप मदत केली.
1: बर.
0: तर Mr. & Mrs. 55 कास्टिंगला सगळ्याच लोकांना आश्चर्य वाटत, कारण मधुबाला खूप नावाजली होती त्यावेळेला आणि एस्टॅब्लिश झाली होती. तर ती आपल्या चित्रपटात काम करेल का नाही असा गुरुदत्त वगैरे या लोकांना विश्वास नव्हता. तर हे गुरुस्वामीच्या जुन्या संदर्भामुळे मधुबाला तयार झाली. आणि मधुबालाचं जे अवखळ खेळकर रूप आणि विनोदी अंग हे सर्वप्रथम Mr. & Mrs. 55 मध्ये लोकांच्या लक्षात आलं. म्हणजे आश्चर्य, इव्हन दिलीप कुमारने आश्चर्य व्यक्त केले की मधुबालाकडे हा मोठा पैलू आहे विनोदी कलाकार लक्षात. हे त्यांनी व्यक्त करून दाखव, त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला की मधुबाला असं काय, कारण तत्पूर्वी काहीच असं घडलं नव्हतं. Mr. & Mrs. 55 हा गुरुदत्त आणि मधुबाला यांच्यासाठी सुद्धा एक माइलस्टोन फिल्म आहे अशी.
1: खरं खरं. आणि याच्या गाण्याचं पिक्चरायझेशन विशेषतः हायली रोमॅन्टिक. आणि राजू भारतने या गाण्याला 10 सर्वोत्कृष्ट दिवस जे आहेत आपल्या हिंदी सिनेमात त्यात या गाण्याचा समावेश केला होता.
0: प्रश्नच नाही. अतिशय सॉफ्ट, सुंदर आणि असे नाजूक, म्हणजे नाजूक तरल असा रोमांस जो आहे.
1: हो हो हो.
0: आणि ते शब्द आणि तसे स्वर खरोखर ते आजही आपल्याला ते हळुवार शब्द सगळं छान घडून गेलं.
1: मला प्रसंग शर्मा जी आता ब्रेकची वेळ झाली, आपण आता हेच गाणं ऐकूयात. आता
0: जरूर जरूर.

0: ब्रेक नंतर पुण्याचा स्वागत. बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुण्याचा स्वागत करतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आज आपल्यासोबत चर्चा करायला चित्रपट अभ्यासक आणि ज्यांनी गुरुदत्त यांच्यावर एक मोठा ग्रंथ लिहिला आहे असे श्री कृपाशंकर शर्माजी आपल्यासोबत आहेत. शर्माजी, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी मिस्टर 55 याच्याबद्दल बोलत होतो. यानंतर 1956 साली सीआयडी नावाचा एक सिनेमा आला होता, देवानंद
1: हो बरोबर,
0: आणि तो सुद्धा क्राईम थ्रिलर असा सिनेमा होता आणि म्युझिकली हिट सिनेमा होता तो.
1: खरंय. तर याची गंमत अशी आहे की गुरुदत्त यांचे असिस्टंट राज खोसला, त्यांनी गुरुदत्तनी सांगितलं की तू माझ्या बॅनरसाठी एक चित्रपट कर, त्याच्या गळ्यातच काढले ते की तू कर, काही ते आजच्या दिवस तू माझ्याबरोबर काम करतोयस. तर

0: क्राईमचाच विषय डोक्यात घेतला आणि त्यांनी नाव सुचवलं की सीआयडी. त्या क्षणाला गुरुदत्त म्हणले की हे तुझं नाव आहे ना, हे हिटच होणार आहे, काही काळजी करू नका. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की ऑलरेडी आरपारमध्ये आणि याच्यामध्ये नॅशनल मिसेजला ओपिनियरनी गाजवलं होतं, त्याचीच शीट तोच संगीतकार घेऊन आपण सीआयडी सुद्धा हिट करूया. अशा यांनी ते सीआयडी त्या पद्धतीने निर्मिती झाली. त्या दरम्यान त्यांनी सांगून ठेवलं होतं की गुरुदत्त यांनी मला शिकवलेलं आहे की 80% अभिनय हा डोळ्यातनं घडतो सिनेमामध्ये,
1: बरोबर,
0: आणि बाकीचे कामगिरी ही 20% इतर असते, पण 80% ही डोळ्यातनं घडतंय. आणि त्यांनी सांगितलं की मी गुरुदत्त यांच्याकडनं गाण्याचं चित्रण शिकलेलो आहे आणि आपल्याला लक्षात येईल की अखोई अखोमे वगैरे किती कितीके पहिला ही गाणी अतिशय सुंदर गाजलेली आहे. आणि त्या सीआयडीच्या त्या देवानंदच्या चालीचं एक कौतुक लोकांनी खूप केलेलं आहे की पहिला पहिला त्या संदर्भात राज खोसला फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात बरं का. ते म्हणतात की देवानंदला त्यांनी सांगितलं की या गाण्यात तू काही करायचं नाही, फक्त चालत राहायचं आहे, बाकी काही तुला करायचं नाही. आणि त्याला सांगितलं की तुला जे सारखे हातवारे इकडे तिकडे हलवायची सवय तो सुद्धा करायचं नाही, नुसतं साधा हात खाली ठेवायचा, काही करायचं नाहीये. तर तो म्हणला मला काही काहीच करायचं नाही, हे पण करायचं नाही, ते पण करायचं नाही, मग मी करणार काय, काही नाही म्हणले, तू फक्त चालत राहा. खरोखर त्या चालण्याचं हे खरं विजयली पाण्यासारखे अतिशय सुंदर असं देवानंदची स्टाईल त्या ठिकाणी अगदी एस्टॅब्लिश होते. आजपर्यंत आपण किती वेळ पाहिलं तर अतिशय गोड वाटतं. ते
1: आता आपण ह्या पुढचे जे ह्या कार्यक्रमाचं अवधी आहे त्यामध्ये आपण त्यासाबद्दल बोलूया. कारण ज्यावेळेला 1956 साली सीआयडीची निर्मिती सुरू झाली होती, राजखोसाने त्याचं दिग्दर्शन जरी केलं असतं त्याचं लक्ष मात्र गुरुदत्त यांचं होतं आणि गुरुदत्त यांच्या दिग्दर्शनाचा पगडा आपल्याला तिथे दिसतो. पण त्याच वेळेला त्यांनी प्यासाचं देखील काम सुरू केलं होतं. तर ह्या प्यासाच्या मेकिंगची गोष्ट मला तुमच्याकडून ऐकायची, विशेषतः म्हणजे आब्रा वाल्वी असेल, जॉनी वॉकर असेल, साहिल विद्यानी असेल किंवा सचिन बर्मन असेल, ह्या सगळ्यांना ह्या पहिल्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी गुरुदत्त यांनी जोखलं होतं असं आणि या सगळ्यांना आपल्याकडे आणलं होतं आणि
2: अगदी बरोबर
1: अगदी आणि त्यातूनच त्यांनी प्यासाची निर्मिती केली. तर मला प्यासाच्या मेकिंगची कथा तुमच्याकडे
0: हा सांगतो. ते गंमत अशी आहे, सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्यायला पाहिजे की गुरुदत्त यांच्याकडे लोकांमधले गुण हिरण्याची अतिशय म्हणजे ते हिऱ्याचे पारखीच होते. विकेंद्रती सांगतात ना प्रत्येकामध्ये काय गुण आहे, कुठल्या कलाकारात आहे ते बरोबर ओळखायचे आणि त्यातून त्याचा काय उपयोग करता येईल त्या पद्धतीने ते करतो. आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी साहिरचा वगैरे यांच्या त्या काव्याचा अभ्यास त्यांनी त्यांच्या आवडीतून केलेलाच होता. तर त्याच्या संदर्भात मी जे काय सांगतो ते बघा, अशी गंमत आहे की त्यापर्यंत त्यापूर्वी त्यांनी जेव्हा कश्मकशी कहाणी लिहिली होती आणि ते गंभीर विषय होता, तर मूर्तींकडे ते वारंवार सांगायचे की आता मला या विषयावर चित्रपट करायचा आहे. तर मूर्ती त्यांना सल्ला द्यायचे की तुम्ही अजून स्थिर नाही झालेला चित्रपट सृष्टी, तुम्ही एखादा क्राईम थ्रिलर म्हणून किंवा काही काही एक दिग्दर्शक म्हणून स्थिर व्हा, त्याच्यानंतर हा रिस्क घेणारा विषय आहे, हा तुम्ही पुढे कधीतरी घ्या. त्याचं फार त्यांची पहिल्या दिवसापासूनच ओढा होता त्यांचा की काहीतरी कलात्मक करावं, पण त्यांना मूर्तींनी वगैरे रोखलं आणि त्यांनी ते त्या दरम्यान सगळे यशस्वी झाले. आणि आता सीआयडी तर भरपूर यशस्वी झाला संपूर्ण, म्हणजे त्यावेळेला त्यांनी अनेक लाखांचं उत्पन्न केलेलं आहे आणि कलकत्त्यातल्या प्रीमियरची तर फार कहाणी अजेब इतके सुंदर आहे असे नका. तर ते यश मिळाल्यानंतर आता ते म्हणजे की आता आपण त्याचा करायला हरकत नाही, म्हणून इकडे त्यांनी सीआयडीच्या गोष्टीला सुरू करून इकडे त्याचा त्यांनी सेटवर आणला होता. पण तत्पूर्वीची जी भूमिका अशी आहे की या माध्यमात काहीतरी उत्तम करून दाखवण्याची उर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली होती. आणि त्याच्यासाठी घडलं काय होतं की बिमल राय यांचा जो देवदास होता तो त्या बिमल राय यांच्या असामान्य हाताळणीमुळे आणि दिलीप कुमारने साकार केलेल्या देवदासमुळे गुरुदत्त यांना अनेक दिवस शोधित असलेला एक आकृतीबंध लक्षात आला की अरे हे प्रेम आपण इतक्या सखोल पद्धतीने पडद्यावर दाखवू शकतो एखादी प्रेमकथा, हे त्यांना त्यातून प्रेरणा आणि ज्या कलात्मक पद्धतीने बिमल राय यांनी तो हाताळला होता त्यातून त्यांना असं लक्षात आलं की आपण गंभीर चित्रपट निश्चित निर्माण करू शकतो. ही एक त्यांच्या मनात निर्माण झालेली कलात्मक जाग होती.

0: बर मग काय झालं की तत्कालीन समाज व्यवस्थेत घडणारी कलावंताची शोकांतिका त्यांना प्रयासामध्ये दाखवायची होती.
1: बर
0: गुरुदत्त यांच्या बुद्धिमान आणि कौशल्यपूर्ण हाताळीमुळे पुढे काय झालं की प्यासा ही एका कवीची व्यक्तिगत शोकांतिका न राहता त्या पलीकडे जाऊन प्यासा आपल्या साची घुसमटून टाकणारी कठोर वास्तवता दाखवू शकला
1: हे
0: गुरुदत्त यांचं खरं यश आहे. आणि मी पुढेही तुम्हाला सांगू इच्छितो बघा ते म्हणजे प्यासाचं हे त्याच्या पटकथा रचनेत आहे
1: बरं का
0: आणि मग त्याचं काव्यमय चित्रणात आहे. त्यातल्या मी म्हणजे पटकथेविषयी थोडस सांगू इच्छितो की प्यासातील व्यक्तिरेखा जी आहे म्हणजे मिस्टर घोष किंवा त्यांचे पत्नी मीना किंवा कवी विजय हे दोन्ही भाऊ वेश्या वस्तीत जाणारी गिराईके ही सारी नाती निरर्थक वाटू लागण्यापर्यंत विजय आणि वेश्या गुलाबो या दोन असहाय्य आत्म्यांचा प्रवास पटकथेमध्ये अतिशय उत्तम प्रकारे गुंफण्यात आलेला आहे. आणि गंमत अशी म्हणजे आपण चित्रपटाच्या ज्या संघर्ष असल्याशिवाय त्याला निर्माण होत नाही तर गरीब आणि सद्गुणी व्यक्तींच्या विरोधात श्रीमंत आणि सुखी व्यक्तिरेखा गुरुदत्त यांनी कौशल्याने उभ्या केल्या. चित्रपटात विजय आणि गुलाबी सोडून साऱ्या व्यक्तिरेखा या दुष्टपणाने आणि भ्रष्टतेने घेरलेल्या आहेत. जणू साऱ्या समाजाच्या अवमूल्यनाच्या विरोधात या दोन प्रमुख व्यक्तिरेखा उभ्या आहेत असं वाटू लागतं. इतकं सुंदर चित्रण त्यांनी विजयचं आणि गुलाबूचं केलं आहे. तर चित्रपटात